0: तुम्ही ऐकून आसात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी. या विशेष कार्यक्रमांक तुमका मोगो असं स्वागत.
1: मन अधिक बाप मेल्विन नोरोन्ना पक्षीगेर सोविकार हांचे तावन दिल्लो संदेश आणि उलोवपाय कोव्या.
2: साबत साबत म्हणल्यार कितें? साबत साबत म्हणल्यार सोमियासो दीस. आणि साबताचे दिसा कितें करूंक जाय? देवाक अर्गां दिवंक जाय, देवाची स्तुती करूंक जाय, आनी हो दीस पवित्रपणी सांबाळूंक जाय. देवान संवसार रुसूंक कितले दीस काण गेले? सो दीस काण गेले. वैमो सो दीस काण गेले. आपत्यासो पयलो दीस खंयचो? पयलो दीस खंयचो? आपत्यासो आयतार. आयतार आपत्यासो पयलो दीस. ताका रविवार म्हणटात न्ही, संडे पळया. आनी ह्या पयल्या दिसा देवान कितें रचलें? उजवाड रचलो. पयगी उजवाड सूर्य रोज.

0: निखिल के नंदुलर रेडियो सारंग 107.8 एफएम इंचिपा कुदमुल रंगराव पुरभवना मुल्पा तुलु कोटा रजिस्टर कुडला उन्देता बंगार पर्पदा लेसिड आईलेसा द वॉइस ऑफ ओशन बेंगलुरु मुकुल नडपाद कोरना पदरंगित कार्यक्रम दा रड्डने यक्के
1: ननदुंबु रावो पक्किये राधु ई पद नंदलिके नारायण शेट्टर ಬರೆತೇರು ತುಳುನಾಡದ ಇನಿತ ಸ್ಥಿತಿ ಗತಿತ ಬಗ್ಗೆ ಭಾರಿ ಪೊರ್ಲುದ ಒಂಜಿ ಪದ ಅವಳ ಪುವೆಂಪು ನೂತೊಂಜಿ ನೆಂಪು ಪುಸ್ತಕಗಳು ಬೈದಿನಂಚಿನ ಈ ಪದನ ಪಣ್ಣಾರು ರಮೇಶ್ ಚಂದ್ರೇರಿ ರಮೇಶ್ ಚಂದ್ರೇರಿ ಇನಿ ಈ ಪದನ ಮುಲ್ಪ ನಂಕವಡಸ್ಕರ ಪನಂದೊಲ್ಲೇರು ರಮೇಶ್ ಅಣ್ಣ ಇರೇಗಸ್ ಎದುಕೊಂದೊಲ್ಲೇ.

0: हेलो हाय नमस्कार ऐकून असा रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाळ चिनी ताळो ओमाळो शिद प्रसार आणि आवाज रोशन कुलशिका तुमच्या संगता मुगोचनो आयच्या ताळो ओमाळो कार्यक्रमात आम्ही एका स्त्रिये संगता उलयता आम्ही म्हणता सरतार जाऊन या समाजाचे दोन मुलं देखवंडे जाऊन असा दादलो आणि स्त्री असे म्हणता असताना समाज फुडे वसून दोघांची एक देणगी असता असे आज आयच्या दिसा आमचे संगी हजर असा मानेस्तेन मीना टेलेस समाज सेवके संगतस एक आल्बमान तिने अभिनय केले असा पण समाज एकत्र ती मस्त सेवा करता आणि संगतस आमच्या काँग्रेस महिला डिस्ट्रिक्टचे व्हाईस प्रेसिडेंट ती जाऊन असा आज ती आमच्या संगता तिच्या एका समाजसेवेविषयी आम्ही जणा जाऊसो अवकाश हंगासर आयला आणि संगतस गावात कुळशिकाची पती आयन आणि दोघां दुवां सांगता ती आता हिसर वस्ती करतात आणि त्यांना दोघांचे धाकटेंदू आयज आणि व्हडलेंदू आयोना आणि दोघां आयोरा दोघां आयजना ती अलॉशियस युनिवर्सिटींत आणि अलॉशियस पी यू कॉलेजीन शिकोवन आसात आणि ते तालेंत वंत भुरगीं जावन आसात तर मुगाचे न्हू बाय मीना टेलेस आज आमच्या संगता हजर असून तिका मोगाचो स्वागत म्हणटा मीना बाय स्वागत कार्यक्रम
1: अमित देव बरे करूंक
0: विलपीची मीना आणि आयवनाची मीना म्हणतो मीना बाई म्हणले नाव एक समाज एक हर्सो जरले बरीत की ते कोंकणी गोगुळेच्या पतीने जायती पदां दिल्या आणि तू समाज एकत्र काले की मोला देख वावर पटल्या सबार वर्सां जाऊन कर नसाय वावर करचे कष्टांचे समाजसेवा म्हणजे ते कष्टांचो एक वावर कें कित्या म्हळ्यार थ्रेट असता भिरांत असता आणि थंयसर थोडे पोटी आयकूंक मेळटा उसांडे मेळटात असे असल्यास ते फूड कर तू तुझे निरंतर काम कर नसाय पटल्या सबार तेंपात आणि आज हंगासर तू रेडिओ सारंग आयले पहिल्यान पहिले परत एक पोटी आमच्या निर्देशक बापाचे नावी सांगतस सर आयकोपे नावे तुमका मोगा असो स्वागत म्हणता नमोंदिगे समाज सेवके आगिरुवंत श्रीमती मीना टेलेस अवरिदारे सो इवत्तु अवरु मातार्तारे अवर ओंदु बदुकिन कथेयन्नु सो अवर जोते नावंतु मातडोण अवरिगे निम्मेल्लर परवागि स्वागतिसुत्तिद्देने ई प्रोग्राम कोंगनिंदल्ले नमगे कोंगनिंद सह निम्मल्लि एनादरू प्रश्नेगळिद्रे खंडितवागि नीवु करे मारि केळबहुदु ಅದೇ ರೀತಿ ಅವರಿಗೆ ಶ್ಲಾಘನೆಗಳನ್ನು ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀಡಬಹುದು ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಮೀನಬಾಯಿ ಸಮಾಜಸೇವಾ ಮುಂಚೆ ಪೈನೆ ತಗಕ್ಕೆ ತೇ ಆಸದಲ್ಲ ಈಗ ಮೂಳ ಅಸ್ತಾ ಬಾಳ ಅಸ್ತಾ ಬೋಳ ಅಸ್ತಾ ತೇ ಬೋಳ ತುಜ ಕುಟುಂಬ ಏನು ಅಸ್ತಾ ಇಲ್ಲೇ ತುಜ ಕುಟುಂಬಾಚಾ ಜೀವಿತಾವಶನ್ ಮುಂಜೆ ತುಜ ಕುಟುಂಬಾವಶನ್ ಹಾವೆ ಸಂಗ್ಲೆ ಜಾಲ್ಯಾರೆ ಬೈ ಮೂಳಂತು ಕುಲಶೇಖರ್ ಗಾರ್ನ ಅನ್ನೇ ಅಶೆ ಮುಂಟಸ್ತಾನಾ ಮಕ್ಕ ತುಜಿ ಓಳೋಕ ಅಸ ಜಾಂಗ್ ಪುರ ಪಣ ಐಕೋಪೆ ತುಜಿ ಓಳೋಕ ಅಸ್ಚಿನ ಸರ್ ತೌಸನ್ ಅಸೋಂಗ್ ಪುರ ಪಣ ತುಜ ತಾಳೋ ತಾನೆ ಐಕಲ್ಲೋ ನಾ ಕಾಮ ಮಾತ್ ಪಳೆಯಲ ಅಶೆ ಮುಂಟನಾ ತು ತುಜೆ ವಿಷನ್ ಕಿತೆ ಸಾಂಗ್ ಕಶತೆ ತುಜೆ ವಿಷನ್ ಅನ್ಸ ಜಾಂಗ್ ಪುರ ತುಜೆ ಏಕ ಜಲ್ಮ ಚಗಾಮ ವಿಷಂತ ಅನೆ ಕುಟುಂಬ ವಿಷಂತ ಇಲ್ಲ ಸಂಶಿ ಸರ್
1: ಹಾಂ ಜಲ್ಮಲ್ಲಿ ಕುಲಶೇಖರ್ ಅಂದಿತ್ತ ಕಾಜರ್ ಕರ್ನ್ ದಿಲ್ಲೆ ಮಕ್ಕ ಮೂಡ್ ಬಿತ್ರೆ ಪುನಾಮಿ ಕುಲಶೇಖರ್ ಅಂದಿತ್ತ ಗರ್ ಕರ್ನ್ ಅವು ಮುಜೆ ಬುರ್ಗ್ಯಾ ಸಂಗತ ಪತಿ ಸಂಗತ ಅಮಿ ವಸ್ತಿ ಕರ್ನ ಸ ಪುನ ಮುಜೆ ಪತಿ ಪರ್ಗಾವಂತ ಸ ಪಟ್ಲ್ಯಾ 27-28 ಇಯರ್ಸ್ ತನ್ ಕಾಜರಚ ಪೈಲೆ ತಂತೋ ಸೌದಿಂತ ವಾವುರ್ ಕರ್ನ ಸ ಅವು ಅಣಿ ಬುರ್ಗಿ ಅಂಗತ್ತೆ ಕುಲಶೇಖರ್ ಕ್ಯಾಸ್ತಿನ ಕೊಲೊನಿಂತ ಅಮಿ ವಾವುರ್ ಕರ್ನ ಸ
0: ಓಕೆ
1: ವಸ್ತಿ ಕರ್ತಾ
0: ಇಂತ ಜತಿಂತ ಏಕ್ ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್ ಸಕಡೆಂಗೆ ಸಬಾಯ್ ದಿತೈ ಅಂದಿ ಬಂದು ಸುಬಿತ್ ಮುನಿ ಸಂತತ
1: ವೃತ್ತಿಂದ ಅವು ಬ್ಯೂಟಿಷಿಯನ್
0: ಜೈತೆ
1: ಜೈತೆ ಒಕ್ಲಾಂಕನೆ ಸೈಲ ಅಣಿ ಸಬಾಯ್ ದಿಲ್ಲ ವೈ ಕರೆಕ್ಟ್ ಮಸ್ತ್ ವರ್ಷ ಅಂತ
0: ತಡೆಯನೆ ಮುಂಚೆ ಸಕಾಜ ರೆಸ ಮುಜು ಕಾಲ್ ಸಬಾಯ್ ದಿಸ್ತಲೆ ದೂಸರೆ ರೆಸ ಬೋಳಿ ದನ ಮಕ ಮುಜಿ ತಕ್ಕಲ್ ಗೆ ಬಳ್ಳೆ ಬಳ್ಳೆ ದಲ್ಲ
1: ವೈ ವೈ ಕರೆಕ್ಟ್ ಅಣಿ ಅವೆ ಸಡೋನೆ ಸೋಂಚೆ ಬಾರಿ ಕ್ವಿಕ್ ವಿದ್ ಇನ್ 10-15 ಮಿನಿಟ್ಸ್ ತುಕೈ ಗುತ್ತ ಸಂಗ್ ಪ್ರೊ
0: ವೈ ವೈ
1: ವೈ
0: ತೆಂತೆ ಸರ್ವದಲ್ಲ ತೆ ಮಗಿ ರವಿ ಸರ್ ತಕಂಡಿದ ಕಶೆ ತೊಡೋ ಸಡೋನೆ ಸಂಗಿಲ್ಲ 45 1 ಗಂಟೆ ಬೈರೆ ನಾನು ಹೊಲಾಂತ ಏಕ್ ಟೈಮ್ ಬೌಂಡಿಂಗ್ ಅಸ್ತದಲ್ಲ ಈ ಹಂಗ ಸರ್ ತೂ ಕಶೆ ತೆ ಏಕ್ ಚತುರತ ವಾಪರ್ತೆ ಟ್ರಿಕ್
1: ಸಂಗಿನ ತೆ ಸ್ಪೀಡ್ ತೆ ಏಕ್ ಮಳರ ಅವೆ ಅಂತಿ ವಕಲ್ ತೆ ಗವನ್ ಚೇಂಜ್ ಕರ್ನ ಸಾರಿ ಬ್ಲೌಸ್ ಅನಿ ಬರಗಲ್ತ ನಾವೆ ಹಂಗ ಫಾಸ್ಟ್ ಪಿನ್ ಕರ್ನ ದೋರ್ಚಿ ತೆ ಬಿತರ್ ತನ್ ತೋ ಟೈಮ್ ಸೋ ವೇಸ್ಟ್ ಸೈನಾ ಅಣಿ ತಚ ಪರಂತ ಅವ ಕ್ವಿಕ್ ವಿದ್ ಇನ್ 5-10 ಮಿನಿಟ್ಸ್ ಅದ ಅವ ಸಾರಿ ನೆಸೈತ
0: ಅಣಿ ಮೇಕಪ್
1: ಮೇಕಪ್ ತೆ ಗರ್ಜ ನಾ ಖಾಲಿ ಟಚ್ ಅಪ್ ಮಾತ್ ಅಣಿ ಫುಲ್ ಅಮಲ್ಚಿ ಅಣಿ ಬಂಗಾರ ಅವೆ ತಂಕ ಗರ್ಚಂಗ ಸಂಗಚೆ ಬಂಗಾರ ಚೆ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅವ್ನು ಕಣ್ಗೆನ ಕಿತೆ ಮಳರ್ ತೆ ಕೈ ಮಿಸ್ಪ್ಲೇಸ್ ಅಲ್ಲಿ ಅಣಿ ಪುರ ತೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಿತೆ ಮಳರ್ ಮಸ್ತ್ ಜನ ಅಸ್ತಾನ ತಶೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಜತತ್ ದೇಖುನ್ ತೆ ಗರ್ಚಂಗ ತೆ ಸೋಡ್ಚೆ ತೆ ದಳ ತೆ ಅವ್ನು ಸಾರಿ ನಸೆತ ನೀ ಬಂಗಾರ ಗಲ್ತಂತ ಕ್ವಿಕ್ ते टाइम तुका एडजस्ट
0: ओके तुझे कडेन इसारूंक जाय म्हाका साड्याच्या कुडा भितर आमकां दादल्यांक घेवंक सोडिनात कित्याक म्हळ्यार आमी येवचे जाल्यार फोटोग्राफर आनी एमसीन
1: येवचेंडाक
0: येतात आमी टायम मॅनेजमेंट पळयतात एक गॉसिप असो जागो घेतो
1: गॉसिप असो जागो न्ही म्हळ्यार वकल चेंज करता आनी ते दादल्या मनशांनी आसून जो म्हणून
0: नाही दादल्या मनशाने म्हणचे नका पूण गर्ज असतात की तिथले बायल मनशान
1: तिथले बायल मनशान गर्ज नाही हा नेसून घेताना आम्ही पहिल्यांदा सांगचे कोणणे मोदे येऊचे नका कित्याक म्हणजे थोडे पुटी काल जाता आज आमचे राईट्स म्हणून नवऱ्याच्या सायडीची येतात ते दाडा आमकां काल जाता ब्युटिशनाक आमकां अडखळ जाता ताणें एकल्यान सांगचें आनी सांगचें तें नेसून तुका टायम लागता पयलें हांवें एक व्हंकले कडेन या तांच्या घरच्यां कडेन सांगचें कोणी नाका ते एक दोगां तेका आसल्यार पुरो भितर मागीर नेसल्या उपरांत येवन दित म्हणून तशें जावन तो टायमींग तुका मेंटेन करूंक जाता
0: प्रायवेसी ऑफ अ पर्सन म्हणटात एका स्त्रियेची प्रायवेसी ती जावन गरजेची कोण त्याची आवय जावं पुरो या नवऱ्याची
1: आवय त्याची बहीण
0: 100 जाणां ते आसल्यार आतां आधुनीक दिसना हांवें म्हळ्यार एक सोशल कन्सर्न आयिल्ले मोबायल असो वेळ आनी मोबायल असो कळ कितली जाणां मोबायलार आसतात कोत्तना कॅमेरार आसतात लायव्ह टॉकार आसतात कोत्तना अशें म्हणटा आसतना आमी समाज बदल्ल्या आनी समाज अभिवृद्धी जाल्या म्हणटना मोबायल अभिवृद्धी जाला एज अ ब्युटिशियन थोड्याच्या रुपांत कसली एक जागृतकाय वापरायची म्हणटात
1: जागृतकाय एक बंगाराचे मेन आजकाल तुका कोण भितर येतात कोण भायर येतात कोण कुटुंबाची कोण म्हणून गोत्त ना त्या खातीर आम्ही ते डिपार्टमेंट घरच्यांकच सोडचे कित्याक म्हळ्यार मिसप्लेस जावं नसो हे ते एक जागृतकाय मागीर एक मोबायलाचे कोण एक्च्युली वचून आनी एक रूम आसता थंय
0: थोड्या
1: थोडे कडेन आसता थंय वचून वकल एम्प्रा चेंज करून येता
0: ओके अशें म्हणटा आसतना हांगासर हे एक म्हळ्यार एक समाज एक अवेरनेस करच्या खातीर उलयलें पॉयंट
1: मेन बंगाराचे
0: कित्याक म्हळ्यार डायरेक्ट उलोवंक जायना
1: कित्याक म्हळ्यार आजकाल तुका बंगाराक मॉल चडला आनी कोण चोर ते भितर येतात कोण पिक पॉकेट करता कोण हें करता म्हणून सांगूंक जायना ताच्या की तांणी घरच्यांनी पयल्यांदा जागृतकाय केल्यार कोणाचेर ब्लेम करचें म्हण ना मागीर
0: उतरां बरयत बोकऱ्याच्या रुपारत येतले
1: हांगासर
0: अमिनाबाई आतां तुज्या जिविता भशेन लोचें जाल्यार तूं खाजारी स्त्री भुरग्यांची आवय आनी सांगत आसता तुका जबाबदारी आसा फ्रिगजेंत कोर्डेल फ्रिगजेंत 15 वर्सां तुवें गोवळी परिशदेन सेवा दिल्या वड्याचे गुरकान जावन सेवा दिल्या म्हणटा आसतना हे मुखेलपणाचे देणे थंय जावं सुरू जाल्ले की तुजे थंय या आदीन सारले
1: ना मुखेलपणाचे देणे हांव गोवळीक परिशदेक जॉयन जाल्या उपरांत ते म्हाका आयिल्ले हांव फस्ट प्रतिनिधी जावन वावर करनासली ताच्या उपरांत हांव गुरुकार जाली ओट्टूक हांवें 15 वर्सां गोवळी पॅरीश कौन्सिलांत काडल्यांत
0: ओके
1: ताच्या मोदेंत हांव राजकीयांतय आसली ताच्या मोदेंत त्याच टायमार हांव राजकीयांतय आसली
0: तो राजकीयाक येवंक कारण कितें आतां तूं काँग्रेस पार्टीन आसा थोडीं बीजेपीन आसूंक पुरो थोडीं दुसऱ्या पार्टीन आसूंक पुरो ती तांची विसोवन कित्याक हर एकल्याक 12 देशांत तांची तांची पार्ट विसोवन करूं किंवां तांकां इंडिव्हिज्युअल जावंक अवकास आसा तूं हांव आसाय म्हणटा आसना हांगासर तुजो मस्त वावर आसा वय हांव आज पार्टी विशीं उलयना कित्याक ती ही वेदी न्ही पूण एका संघटनान तूं आसाय म्हणटा आसना तुका कसो सपोर्ट लाभला वैयक्तीक जावन तुजी जबाबदारी कितें पार्ट इम्पॉर्टंट की समाज
1: समाजाची अभिवृद्धी इम्पॉर्टंट हांव राजकीयाक वसूंक हांव अशें सोशल वर्कर नसतना म्हणल्यार लल्लान ते दळा मस्त व्हडले न्ही विशय लल्लान सोशल वर्कर नसतना जनार्दन पुजारीच्या टायमार आमचो एकलो वार्ड अध्यक्ष आसलो तो म्हणा लागलो नीव याके बूत अध्यक्ष आगुदिल्ल नीव बन्नी इल्ली काँग्रेसीगे म्हणून ताणें म्हाका आपोवन व्हेल्ले जाली आतां 20 आनी 3 वर्सां
0: सो तें तुज्या जिवितांतले एक प्रथम टर्निंग पॉयंट ताचे उपरांत तुवें जायतो वावर केला आज तुज्या वावराच्या विशयान हांव उलयतां कित्याक म्हळ्यार थोड झळकताय तूं थोडीं कामां करन थोड्यांक हेल्प करन विशेष पोलीस केसांनी आसतना जावं पुरो या थोडी पोटी म्हळ्यार
1: स्टेशनाची मस्त
0: नीत असल्या कामाक मात्र नीत असल्या कामाक दिना कित्याक हांवें एकल्या मारला म्हाका मिनाबाई येवन पोलीस स्टेशन सुटय म्हळ्यार तुवें न्हय गॅरंटी न्हय या एकल्याक कलयाम अन्याय केला जाल्यार तूं गॅरंटी न्हय तुजेर जर अन्याय जाला तूं एक निरापराधी आसाय त्या दळा तूं तांचे खातीर झुजताय हे पयलें सांगता कित्याक म्हळ्यार रेडिओ आयकोवपी हांगासर आसूंक बरो आमी तसून आमकां न्याय दी म्हळ्यार ते कित्याक न्याय दिवंक जायना या ताचे खातीर आमकां उलोवंक जायना न्याय दिवचो कोर्टान जाल्यार आमी ते एक चिंतीचे पडटा
1: अशें ती एक केस आयली म्हाका तो आमचो एकलो वळखीचो तो कॉन्ट्रॅक्टर ताचो एकलो वर्कर ताणे बैल एक मारन भितर पडलो कंकणाडी स्टेशन अंत म्हाका कॉल आयिल्लें मिना बाई एक ताका एक सुटोवन दी आनी आनी वर्कर ना म्हणून हांवें पोलिसाक कॉल केलें पोलीस म्हणा लागलो अवरु निन्ने हेंडतिगे ओडदिदारे मॅडम म्हणालो नीवंदु केलस माडि अवनु कुडदु ओडदिदाने आद्रे नीव अवनन्नु बिट्टु बिडि आद्रे एरडु कोट्टु बिडि म्हणून सांगले हांवें ताका कित्याक म्हळ्यार आनी पुरतून ताणें रिपीट करू नजो हा पोलिसांक सांगले तूं ताका दोन मारन सुटय केस आनी प्रागल नाका म्हणून आयतू मॅडम म्हणालो तशें ताका दोन गले म्हण दिसता ताणी आनी ताका समजोवन ताका फाटीं धाडले ताच्या उपरांत अजूनय ताची कांय येवना
0: ओके थोड़े पटी वही मैं सुखी करता हूँ चिंती नास्ताना सुखी करता हूँ पूर्ण विशेष हाँ एक सोराक धरले गड़ीत उड़ा सा कुलशेखर अंत मस्त घर कर सोरी करना सरले तुवें कशें धरले ताचे पटना सोरांक धरचें सुलभ न्ही धरन पुलिसांक दिवचें सुलभ न्ही मागीर तुवें वण्टी मागीर रस्त्यार होगतेरा तुवें टू व्हिलर तुका टार्गेट घेता कशें तुका भे ना गे भिरांत ना गे म्हजे जिवाक रिस्क आसा म्हण जायना गे म्हजे दोगां धुवो आसात ताणें पुरो हें ना गे तुका
1: ना म्हाका भंय म्हणलें ना भंय म्हणलें अंत ना म्हजे अंतू हांवें भिवून चकाली दिवदळ्यांक मात तें सुटल्यार हांव कोणाक भियेना आनी देवाक
0: देवाक
1: बरें देवाक म्हाका म्हळ्यार आमच्या घरा कडेन हांव एक दीस काजार बाय पाटी येताना हांव आनी आईज इल्लें पाटी येताना आमच्या घरा कडेन फुल्ल जाण कूट जाल्यात कालें गे विचारलें आनी सोर येवन गेलो म्हणा लागलें म्हळ्यार ती घरा एकली गेस्ट आयलो सोर आयलो म्हणून म्हळ्यार तांणी म्हळ्यार कॅमेरांत पळयलें तशें पळोवन हांवें मागीर पुलिसांक पळयलें म्हाका म्हळ्यार पुलिसांची वळख आसा आनी आयिल्ले बीट पुलीस आयिल्ले पळयल्ले गेले त्या धाडो सोर दवरून जाला परतून हांव गेलीं घरा त्या दिसांतल्यान कांय ना मागीर दोन दिसां उपरांत परतून येवंक सुरू जालें ताचे पयले आयला म्हाका गोत्तू नासलें हांव म्हळ्यार आईवन गांवाक आयिल्लो त्या वेळार आमी ते काजारांत ही म्हणून आमी बिझी आसलें तशें म्हाका गोत्तू नासलें तांचे पुरा हें पुरा घरांतान काल थोड्यांची मोबायलां आनी पुरा येल्यांत म्हळ्यार जणेलांतान विंडोतान आनी तो सोर थर्ड फ्लोरांतान पुरा जंप करतलो ताचो अर्थ तो कितलो हुशार आसुल्लो शातीर आसुल्लो आनी ताच्या हातान एक स्टीक घाली म्हळ्यार तें एक नायफ तें आमी हातूं अमेझॉनान पळयलें तले मेळटा काल स्टीक कापडी बोडये परी पण तांतू आसा भितर नायफ तले पर अण येतालो तो
0: हय
1: गलयेत म्हणून ताचे एकलो न्ही तो दोग ते एक जण आसले तशें आमी आमी काल केले इदू तुंबा प्रॉब्लेम आयतो इन्नू यारगे निल्लीक इल्ल कॅसलीन कॉलोनियल्ली म्हणून हांवें काल केले म्हणजे वळखीचे आसले तेंत आमी सांगले आमी एक ग्रुप करया आमी रावया रातीक तो म्हळ्यार सदां येत येता म्हणून पळयताना आमच्या आताक मेळचे परी आसता दवता म्हळ्यार ते एक जण आसले ते ते म्हळ्यार एक एक कडेन एक एकले तांची एक सिग्नल आसली ते विसिलांगलची आमी ती पुरा रातीक आयकल्यांत आमच्या घरा फाटल्यान आमी ते रावल्ले कडेन ते फाटल्यान फुल्ल स्मशान असो गुडो तांणी ती एक विसील डिफरंट टायप विसील ते आमी पुरा रातीक रावून पुरा आयकली
0: कोड वर्ड्स जावंक पुरा
1: सायन्स म्हळ्यार तांणी एकामेका एकल्यांक तांणी
0: सिग्नल घेवन
1: आपोवचे फस्ट एकल्यान येवचे मागीर मागीर आमी तेगा जाणांक स्कुटरार पळयलें तशें जावन जावन जावन आमी रातीक रावतले 9 to 4 o'clock म्हणसर रावतले न्हीद येताली पूण काय करूंक जायना हांवें ते मुखेल फोन काडून गेल्ले आनी हांवें रावजेत पडटलें म्हजे वट आयजील येताले थोडे पटी आयजील आनी आयोरा कालीन करतले घरा कडेन कॅमेरांत पळयताले म्हळ्यार तेणें कॉलनींतल्यान खंयचे वेहिकलां पास जाल्यार आमकां कॅमेरांतल्यान सोमार दिसताले तांणी आमकां इन्फॉर्मेशन दिवचें तशें भुरगीं न्हिदोनांत ती हांव घरा येता म्हणसर ती म्हाका राखून रावतले
0: हय आनी कॉलनीच्या लोकांचो सपोर्ट
1: फुल्ल आसलो आसले आमच्या कॉलनींतली फुल्ल येतलो
0: म्हजो भाव
1: धरले म्हण सांगल्यार आमी वोटिंगाचे कॅनवसिंग करतल्या तशें आमी घरा घरान येताना आमी 8 to 8:30 जाताली म्हळ्यार लास्ट एंड जाताना तशें आमी एक लास्ट गुड्याच्या घराक येताना त्या गुड्यातान आमच्या म्हज्या दुवेन ते पळयल्ले ताका हांव सकयल आल्ली गुड्यातान दोते एक जण धवले
0: तांचे सांगता म्हाका धरले तुमी
1: तुका गोत्ता न्ही
0: कुलशेखर
1: क्रॉसा कडेन धरले आमी तेंत धरले ते लास्ट म्हळ्यार नंबर नातिल्ले स्कूटर आमी कोणी गेल्यार आमी मशाना कडेन आमचे वट पोलीसय रावताले बीट पोलीस आमचे वट रातीक SI आनी पुरो येताले म्हळ्यार तांकां गोत्ता ते मस्त सोरांचे प्रॉब्लेम आसले हांव कंप्लेंट केले ना इन्स्पेक्टरा कडेन आनी पुरो उलयली तांणी मस्त सपोर्ट केला तशें आमी हरएक रातीक 12 उपरांत आयिल्ल्या वेहिकलांक विसरताले तुमी खंय धाडिल्यात म्हणून
0: स्कूटर नंबर म्हळ्यार नवीत गाडी हाडली
1: तुजी नवीत गाडी ओके तुजी तशें ते चेडे आमी डाउटार तांकां धरले पळयताना ते सोर आनी ड्रग्जान
0: मागीर
1: धरले नेक्स्ट डे आनी इन्स्पेक्टरान धरले तांकां तशें इन्स्पेक्टर आनी हांव हातूं कॉलर ताल्ले केदाळे म्हळ्यार कालें जालें कितें जालें बीट पोलीस आनी आमी तांकां ग्रुपार एड केल्ले आमी ग्रूप केल्लो 10 जाणांचो प्लस पोलीस आमी कालें जाल्यार तांतू त्या पुरांकी कळटले मागीर नेक्स्ट डे कोणसो बीट पोलीस चेंज जाल्यार स्टेशन येतान फस्ट इन्फॉर्मेशन म्हाका दितात मॅडम ಇವತ್ತು ಬೀಟ್ ಪೊಲೀಸ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿದ್ದಾರೆ ಇಂಥವ್ರು ನಿಮಗೆ ಫೋನ್ ಮಾಡ್ತಾರೆ
0: ಓಕೆ ಅಷ್ಟೆ ಮುಂಟಾಸ್ತಾನಾ ವೈ ಆತಾ ತುಮಿ ಎಕ ದೋಗಂತ ಸೋರ ಪಟ್ಲೇನ ತೆಗಂತ ಸೋರ ಪಟ್ಲೇನ ಪುಡೋನ್ ತಂಕ ದರ್ನ್ ದಿರ್ಲೇ ಕಲೈ ಸಲೇ ಹಂಗಸ ಪುಣ ಅಚಾ ಉಪರ ನಮಿ ಮುಂಟಾ ಹರಿಯೆಕ್ ನಾಗರಿಕಾಂಕ ಅಮ್ಚ ಸಮಾಜ ಅಂತಸ್ಚ ತಂಕ ಕಿತ್ಲೇ ಎಕ ಕೈದೋ ಆಸಾ कशें तांणी स्वराक धरीचें धर म्हळ्यार स्वराक धरना जाल्यार कशें ताचे विशीं इन्फॉर्मेशन करप आमकां दवरूंक जावचें ना कित्याक थोडे फावटी खंयच्या स्वरा कडेन कितें आसा जावंक ना थोडे फावटी तांचे कडेन मिरसांगे
1: तांचे कडेन कलय म्हणून आसतात स्वर कली आतां येना
0: मिरसांगे पिठो आसूंक पुरो एसीड आसूंक पुरो वेपन्स आसूंक पुरो घन्न आसूंक पुरो आमकां गोत्त आसना खंयच्या लेवल असो स्वर घेतो या खंयच्या लेवल असो थीफ घेतो म्हणून गोत्त आसना आमचो तो मनीस जावं की पुरो म्हणजे गोरसोत एकलो सांदो जावं की पुरो ताची जिणी स्वराची आसल्या ती कळना आमच्या मुखार बरो आसता अशें म्हणटा आसना धरचें सुद्दां बायचें न्हय आमच्या हातान कितलें केअरफुलनेस आसा जें आमी खाल्याक गी म्हळ्यार आमच्या लायफी रिस्कार घालतां आमी थंयसर खालें म्हणून
1: आवय खंडीत जावन सगळ्यांक धैर्य आसना या तुका खालें म्हणटा सोरांक पळयतना ते बेन दिसता
0: डेरिंग आसना
1: डेरिंग आसना ओके हांवें सांगचें खालें म्हळ्यार आतां आमच्या घरा आयलो आमी फस्ट ऑफ ऑल आमचे मोबायल लग्गीन दवरीचे आतां तुका खंय आवाज जालो तितले न्ही तेन कोणी पडना इल्लो म्हणून आवाज जातात घरा भितर आनी खालें म्हळ्यार बेडरूमाचे डोर केदाळे ओपन दवरून आसा आतां तुमी खंय न्हिदतात पळय तें लॉकत करीचें तें फस्ट ऑफ ऑल आतां तुवें आतां सोर खंयच्यान म्हळ्यार एक मेन डोर या विंडो ताणें येवंक पुरो ते ताळ्या कालन जाता तुमचे बेडरूम तुमी न्हिदिल्ले कडेन डोर ओपन आसल्यार तो डायरेक्ट तुका एंटर करता
0: बरो अवकाश
1: बरो अवकाश देखून ताच्या की आमी खालें करचें म्हळ्यार आमी खंय न्हिदता पळय ते डोर्स क्लोज करीचे ते ताळ्या तुका एटलिस्ट एक आवाज येता ते ताळ्या तुवें एक नेबरांक एक आपोवचें तितलें तुका गोत्तासाचें एक मोबायल लग्गीन दवरून नेबरांची नंबर आनी पुरा असल्यार तुका आपयत ना जाल्यार 112 आगे तुवें कॉल केल्यार पुलिसांक 112 कंट्रोल रूम तुवें स्टेशनाक कॉल केल्यार कण्णन कंट्रोल रुमाक कॉल केल्यार तुका खंयचे एरिया स्टेशन पडटा ते इमिडियट बीट पुलीस तुका रातीं आसतात ते येतात विदीन 5 मिनिट्सांत येतात ते
0: सो हांगासर हे घडीत जालें ताचे उपरांत तुज्या जर्नींतलें हे मागीरचें घडीत पूण सुरूचें तुवें एक घडीत आसलें तांदलांत बोरोड पडल्लें व्हडलें इन्सिडेंट ते कोडियाळांत भौशा तुवें ते इन्सिडेंट आमी आयकलां म्हणजे अखेल गुग्गुरु बिद्दंत ಒಂದು ಘಟನೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯಿಂದ ಸೊ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕೈಗೊಂಡಂತಹ ಒಂದು ಕ್ರಮ ಕಶಂತೆ ಬೋರ್ಡ್ ಪಡಲ ಅವರಿಗೆಲ್ಲ
1: ಆಮಚೆ ಕ್ಯಾಸ್ತ್ರಿನ ಕಾಲೋನಿ ಕಡೆ ಕೆವಿಎಸ್ ಕ್ಯಾಶ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಅಸಲ್ಲಿ ಕೆವಿಎಸ್ ತೈ ತನ್ನ ಕಾಲಂಕೆಲೆ ಕ್ಯಾಶ್ ಫ್ಯಾಕ್ಟರಿ ಕ್ಲೋಸ್ ಆಗ ಟೈಮರ್ ತನಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆಕ ಎಂಬಳ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಕ್ ತಂದು ದಿತ್ತ ನ್ಯಾಯ ಬೆಲೆ ಅಂಗಡಿಚೆ ತಂದು ತನಿ ತೈ ಗೋಡನ್ ದಿಲ್ಲ ತಂಕ ತೈ ಕಾಲಂಕೆಲ ತನಿ ತಂದು ದೀನಸ್ತನಾಗಿ ಯಾಡುಲ್ಲ ಸ್ಟಾಕ್ ಸರ್ಡ್ ಅವನಿಗೆ ದಸ್ತನ್ ಕರಂದ್ರಲ್ಲ ಗೊತ್ತನ ಪಣ ತಂತು ಬೋರೋಡ್ ಸಲೆ ತೈ ಅಮ್ಚ ಕ್ಯಾಸ್ತಿಲಿನ ಕಾಲೋನಿಚ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಸರ್ ಏಕ ನೊವೆಂತ್ ಗರ್ ಸಲೆ ತಂಗ ಇನ್ವಾನ್ಸಿ ಗರ್ಚಿ ತಾನಿ ಚಿಂತಲೆ ಯಾ ಬುಕ್ ಏನ್ ತಾನಿ ಪುರ ಗುಗ್ಗುರ್ ಜಲ್ಯಾದ ಮುಂದೆ ತಂಗಿರ್ ಮಳೆ ತೇನೆ ವೆರಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಲ್ಲ ತೆಂಗರ್ ತಶೇ ತಂಗಿರ್ ಮಾಗಿರ್ ಏನ್ ಪುರ ಬುಕ್ ಏಸ್ ಫುಲಾಣಿ ಪುರ ಕಾನು ಉಡೀಲಿ ಅಪ್ರಂತಿ ತಂಚಕರ ಫುಲ್ಲು ಗುಗ್ಗುರ್ ಏಕ್ ದಿವಸ ಅವಂತೇನೆ ಪಾಸತನ ಮೇಡಮ್ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಇದು ಏಕೆ ಬಂದಿದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ನನ್ಗೆ ಡೌಟ್ ಇಲ್ಲಿ ಗೋಡನ್ ಉಂಟಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದ ಬಂದಿದೆ ಇರ್ಬೋದು ಏನಾದ್ರೂ ಮಾಡಿ ಮೇಡಮ್ ಮಳೆ ಏ ಮುಜೆ ಫಸ್ಟ್ ಒಡ್ಲೆಂಕ್ ಅವಕ್ಕೆಲ್ಲೆ ತಶೇ ಆಮಚ್ಯಾ ಘರ ಕಡೆ ಆಲ್ವಿನ್ ಪೈಸ ಅಸಲ್ಲೋ ಆಮೇ ಆಲ್ವಿನ್ ಪೈಸ ಕಡೆ ಸಂಗ್ಲೆ ಅಳರೆ ವಿಷಯ ವಿಷಯ ಅಂದ್ರೆ ಲಾಮ ತು ತೋ ಮಣ ಲಗ್ಲು ಅಮಿ ಪಳೆಯ ಅಂತಾರೆ ತೂ ಜನ ಒಟ್ಟಗರ್ ಮಣ ಲಗ್ಲು ಮಕ್ಕ ಅವೆ ತ್ಯಾ ಪರ ಮನೆ ಅವಂತ
0: ಅಲ್ಲೇ ಕರ್ತನ ಪೈಲೆ ಆಮಚ್ಯಾ ಕಂಗತ ಮ್ಯಾನ್ ಪವರ್ ಸಜೆ ನೈಂಗಿ
1: ವೈ ಮ್ಯಾನ್ ಪವರ್ ಸಜೆ ಮಕ್ಕ ತದಳ ತಿತ್ಲಿ ನಾಲೆಜ್ ನತ್ಲಿ ಮಳೆ ಯಾವ ವಿಷಯ ಅಂತ ಕಾಲೆ ಕರ್ಚೆ ಕಿತೆ ಮಣ ಅವು ಗುರುಕರ್ ಅವೆ ಕಾಲೆ ಕೇಳಿ ಆಮಚ್ಯಾ ಕಾಲೋನಿ ಇಂತಲೇ ಪೂರ ಜನಂಗ ಒಟ್ಟು ಕೆಲೆ ಅಣಿ ಕಂಪೆನಿಗೆ ರಿಗ್ಲ ಕಂಪೆನಿಗೆ ರಿಗುನು ತೆ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಲ್ಲೋ ತಕ್ಕ ಸಂಗ್ಲೆ ಅಳೆ ತುಜಾ ಅಂತ ತಂದ್ಲಾ ಅಂತ ಗುಗ್ಗುರ್ ಜಲ ಆಮ್ ದಕ್ ಪಳೆಯಿಚೆ ಮಳೆ ಆಮಿ ಗೆಲ್ಯಾ ಪಳೆಯತನ ಫುಲ್ ಗುಗ್ಗುರ್ ಗುನಿ ಏರಣಿ ಪುರ ಸರ್ತಾ ಬರೋಡ ಬರೋಡ ಸರ್ತಾ ಆಮಿ ತಕ್ಕ ಸಂಗ್ಲೆ ಅಳೆ ಶೇಷೆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ತು ತ್ಯಾಗರ ಅಂತ ತುಮಿ ಗೋಡನ್ ಕಲಿ ಕರಿಚೆ ನಾನಲ್ಲ ಕೈ ಮಣಿ ಶಿಫ್ಟ್ ಕರೆಯ ಒಕ್ಕಾತ್ ಗಲ ಕಲೆಂಕರ ಹಾಯ್ ತು ಮಣ ಲಾಗ್ಲು ಜಲೆಂಗಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಡೇ ದಿಸಾನಾ ತರ್ಡ್ ಡೇ ದಿಸಾನಾ ಪುರ್ತುನ್ ಗೆಲ್ಯಾ ಪುರ್ತುನ್ ಪುರ ಜನಂಗ ಆಮೆ ಒಟ್ಟು ಕೆಲೆ ಅಣಿ ತಕ್ಕ ವಾರ್ನಿಂಗ್ ದಿಲೆ ಆಮೆ ತೂ ಮಣಿ ಏ ಕಲಿ ಕರ್ನ ತುಕ ಯಾ ಗೋಡನ ಬಿತ್ತರ್ ಶಟರ್ ಸಕೇಲ್ ಗಲ್ನ ತುಕ ಬಂದ್ ಕರ್ ದೋರ್ತಾವ್ ತುಕ ಗುಗ್ಗುರ್ ಸಬುಂದಿತ್ ಮಾಗಿರ್ ಪಳೆ ಯಾ ಕಾಲ ಜಾತಾ ಮಣ ಮಳೆ ತಾಚಾ ದೂಸ್ರೆ ದಿಸ ಲಾರಿ ಐಲ್ ಏನ್ ಕಲಿ ಸಾಂಕು ಏ ಮುಜೆ ಫಸ್ಟ್ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಕಮ್ ತಾಚಾ ಪ್ರಂತ ಲೋಬು ಸರ್ ಐಲೋ ತದಳ ಎಮ್ ಎಲ್ ಅಸಲ್ಲ ತೋ ತೋ ಐಲೋ ತನೆ ಪುಳನು ತನೆ ಪೂರಂಕಿ ಸಂಗ್ಲೆ ಆಫೀಸರ್ ಅಂಗಣಿ ಪುರ ಸಂಗ್ಲೆ आणि तेंतन कशें शिफ्ट केलें
0: ओके पूण तो तांदू खंय सोदो एक्चुली तसो तसो स्टोर
1: ते गव्हर्मेंटात सोदतो
0: वय तितलो तांदू पाड केला
1: वय तितलो तांदू पाड केला नाही तत्तू दितात ती
0: तत्तू
1: दिवस तत्तू गुक्क ते आम्ही सांगले तुम्ही जनांक ये काल म्हणटा रोग सुरू जावचे परी तुम्ही करता पिडा जावचे परी तत्तू तांदू ताणी डिस्ट्रिब्यूट केला
0: ओके तशें म्हणटा आसतना एक इसारसो गिसारसो कोणी ना जाल्यार अशें जाता. ओके, आनी कितल्यान तांदूळ पहाड करतात म्हणूया बरें. हय, हांगासर आसा. तर मिनाबाय, गुरखान जावन आसतना कसलें पुरायक नवें पण तुज्या वाड्यान तुवें हाडलें आसा?
1: नवें पण म्हण सांगल्यार आमच्या म्हळ्यार सात मिनटाच्या विधानांत हर एक काम आतां घेवंक आसा. हांव हर एक म्हयन्यांत जमत करतालें. तांतू काले नंतर आमचे रोड एकदम पाड आसले. आमी सडावत केल्ले काम म्हळ्यार मार्गाक माती घालची. आमी कितली मार्गाक माती घालता म्हळ्यार तितले पावसाक वळून येताली. तें एक काम. मागीर साईन बोर्ड जाय आसले आमच्या रोडाक, तशें एक तें एक साईन बोर्ड केलें. मागीर थोड्यांक दुबळ्यांक घरां नातिल्लीं. तेदळा जे आर लोबोच्या टायमार अक्कूपत्राची घरां आसली मेळटाली. पुरानी एप्लिकेशन घालें, इमिडियट सरकार चेंज जालो. सरकार चेंज जाल्या उपरांत ते बीजेपी सरकारान ते मुंद वर्सून वरून आजमून आसा. ते तशेंत हें केलां, पूण हांवें मस्तो प्रयत्न केल्ले तांकां मेळचे बरी. पूण ते शक्तीनगरांत घरां फावंडेशन स्टोन घाल्लो सयत तेंत बंद पडून
0: जावं ना.
1: आतां ट्राय करनासात. आतां दुसरे कडेन जागो पळोवन ट्राय करनासात.
0: ओके, इसारूंक जाय. एक पक्षांत आसून आनी एक पक्षांत आसतना तुका उरलें असो सपोर्ट म्हळ्यार एक बेज आतां टेल्लीस म्हळ्यार तुजें आलकून, बट तूं स्वता कडेन उलयताय, क्रास्ता कडेन उलयताय, डिसोजा कडेन डिमेल्लो कडेन उलयता कडेन अशें म्हणटा. एका पार्टीन आसून उरल्या पार्टीतून तुका कसो सपोर्ट आसा?
1: वेदवास कामतान म्हाका सपोर्ट केला. तो केदाळे उलयता आनी हांव एक पटी आमचे रोडाचे विशयंत म्हळ्यार बीजेपी सरकार आसतना ताचे कडेन गेल्ली. नमदु रोडीक येनादरू माडबेकू सर म्हणून. एक्च्युली ते लोबो सर आसतना सँक्शन जाल्ले. ते ताणें कंटिन्यू करून तो रोड केलो. ताणें आमचो मेन रोड कोणें बीजेपी आनी वेदवास कामतान केला. आमी तांचे कडेन कॉन्टेक्ट दवरून आसा. आमकां सरकार कालंगूत कोणी जाल्यार आमकां लिडर्स आमचे समाजसेवक हें करतना आमकां कोणी लिडर्स सहाय केल्यार आमकां बरेंत.
0: ओके, आतां तुज्या जिवितांत कोवीड असो वेळ एक मोलाद एक वेळ आसलो, ताचे विशीं हांव उलयतां. पूण हांगासर एक ल्हानशें विराम घेता. विल्फेबाचे म्हजे दोन उपादेश म्हणले पद आमी आयकूया. आयकत रावा रेडिओ सारंग 107.8 FM. तुमी फोन करा 6364204949 संख्याक. आमची सांगता बाय मीना टेल्लीस आसा इकरा वरां म्हणसर आसतले. हांगा ह्या ल्हानसो विराम काण घेता. ह्या उपरांत परत संवाद मुखारून येता ताळो मळो कार्यक्रम.

0: परत एक पोटी ताळू ओमाळो कार्यक्रम मोगो असो स्वागत आमचे संगत आहे उलो असो. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार.
1: नमस्कार. तुमचा
0: कोण उलयता? हॅलो नमस्कार, कोण उलयता? ऐकता ऐकता. कोण उलयता? अविता. अविता सांग, अविता उलय कार्यक्रमात सगळं स्वागत. मीना टेलिसमची संगत असा उलय उलय मीना टेलिसम. वय वय मीना टेलिसम.
1: तिच्या विषयांचे एक दोन उत्तर सांगून जाईल मग.
0: सांग सांग सांग.
1: ती एक मला एक बरी समाजसेवा की तिने एक हेल्प केला खूप जणांचं आणि हा तिका बरी वळ करता. तशेंच तिने कोविड टायमार जाऊन दी मागीर हर एक टायमार तिने विचारताना हेल्प ना म्हणून सांगूना. तशेंच ती एक बरी समाजसेवा की म्हणून येत.
0: दुसरे किती सांगू असा तिच्या विषयान तुमका?
1: हॅलो.
0: दुसरे किती सांगू असा तिच्या विषयान?
1: दुसरे ते एक म्हणजे पॉलिटिक्स आणलेली तिका ते एक हांव एक पॉलिटिक्स आता हांव मुखार असा ते एक घर म्हणून आमचा काय ना नॉर्मल एक मनशा बरे करता ती.
0: ओके थँक्यू थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मस्त खुशी झाली तिच्या. ओके देव बरे कर देव बरे. याचं जोशन तिने अभिप्राय व्यक्त केले मला देखते तिने उलले. सो कोविड असो वेळ म्हणून तिने सांगलो आम्ही उल्लेख केला असा सगळ्यांक भिरांतेसो वेळ भिरांतेसो काळ घरा भितर बोसो इतले दीस राव इतले दीस वचो नाका तशें पुरो आसलें त्या वेळार कित्या म्हळ्यार ही पिडा मारेकार आसली म्हण. पूण थोड्यांनी धैर्य काण गेलें भायर वचोंक सुरू केलें हेल्प करूंक सुरू केलें आनी तांतल्यान तातूंत तूं एकली जावन आसा. तुज्या एका मुखेलपणार जावंक पुरो या सांगातान जावंक पुरो तुवें कशें हो कोवीड असो वेळ तुज्या जिवाची एक पर्वा करिनासतना दुसऱ्यां खातीर कितें तरी करूंक विनियोग केल्लो आसा?
2: कोवीड असो फस्ट आयिल्लें पळय कोवीड त्या टायमार हांव वचून येतली. हांव घरा येतालीं म्हळ्यार कामाक येतालीं पाटी येतालीं म्हळ्यार ब्रेकीच्या टायमार. सेकंड आयिल्लें म्हळ्यार डेल्टा सेकंडाच्या टायमार मस्त ते लाँग ते दाळा मस्त जाणां मेली आणि मस्त स्ट्रिक्ट केलें ताणी पुरा केलें. पूण हांव एक दीस काँग्रेस ऑफिसाक येताना म्हाका आपयलें त्या दिसा फस्ट डे मॅडम मुंदू ऊट कुडलेक म्हणटू नी बरतीरा जायत म्हणून हांव गेलीं. जालें त्या दीस जेवण दिलें पुरा केलें. नेक्स्ट डे नाळे बरबेका विसरलें. नाळे बन्नी मॅडम प्री इद्रे बन्नी म्हणा लागलो. तशें थंय त्या दीस नेक्स्ट डे कोण पळय जेवण दिवंक हेंक पुरा इन्चार्ज पुरा काण घेतालो ताका कोवीड तो कोवीड जावन हॉस्पिटलाक येणार. आणि त्याने म्हाका कॉल केला मीना मॅडम इन्नू नीवे नोडबेको ननगे आगुदिल्ल इन्नू सध्याके बरली
0: क्वारंटाईन
2: क्वारंटाईन असा नान हॉस्पिटलात इद्देने म्हणून झालं. लुकमान बंटवाळ यूथ काँग्रेस असो अध्यक्ष लुकमान म्हाका कॉल केला मॅडम नीवे नोडकोळली म्हणून म्हजे वटी एक कुक काल्लो जॉन म्हणून. हांव आणि तो सकाळी राईस वेजिटेबल थोडे पटी आम्ही चिकन दिताल्या चिकन पुलाव पुरा सकाळी एक 9-10 जाताना हे अंगड्यो कितले मुसर ओपन असं त्या टायमार रप्प रप्प वचून आम्ही पुरा सामान हाडून 10 o'clock भीतर काँग्रेस ऑफिसाक पावतले म्हणजे सकयल या पार्किंग अंत आम्ही रांधतले. तसे रांधून 12 o'clock पॅक करून 12:30 म्हणताना लेडी गोशन वॅन लॉक मागीर मार्केट रोड मागीर हायवेचे लॉरीज तांकां म्हळ्यार जेवण नातले न्हय तांकां पुरो आमी डिस्ट्रीब्यूट म्हळ्यार नियरली 500 लोकांचे आमी जेवण रेडी करतले
0: दिसाक
2: 500 लोकांक बंदर आणि पुरा खंय आमी गडयेर घालून पुरा वचून डिस्ट्रीब्यूट करून
0: विथ खाले म्हणटा तुका सेफ्टी प्रिकॉशन काण घेवन सॅनिटायझेशन करणं हातात
2: ग्लोव ग्लोव्स आणि पुरा काय घालनातले हांव काले एक मास्क घालतले सॅनिटायझी करनातले काही ना आम्ही एक एकदा दिताना आताक टच करतले आम्ही म्हाका येऊन सगळे म्हणतले मॅडम निमगे सण मक्कळ इद्दारे नीव जागृती माडि
0: पण येऊ ना तुका कोविड
2: ना एक सिंगल शेळ जाऊन दी अक्षी जाऊन दी आमगेर माऊ जाऊन दी म्हज्या भुरग्यांनी जाऊन कडू ना गुत्तू ना देवाचे बेसावं ते. तशें डेली हें काम करून देन परत 3 hours घरा गेल्यार इमिडियट कॉलां येतालीं पेशंटाक एम्बुलंसार हॉस्पिटलाक रावंक मॅडम नीव नम बन्नी म्हणून हॉस्पिटलाचेत म्हाका एम्बुलंसाचे म्हळ्यार यूथ काँग्रेसाक 2-3 एम्बुलंस आसली ते म्हाका आपयताले हांव येतालीं पेशंटाक एडमीट करचे मागीर घरायचे ते सगळो दीस आत दवरचे ते म्हाका जायनातले करूंक उडासही जायना म्हणजे इतले बिझी असताना त्याचे उपरांत इल्लो वेळ बसून घरा बसचे जाल्यार बॉडी हण स्मशानाक येया म्हणून जाल्यार ते दवली मागीर एक दीस म्हाका मेरला पदवतन वन थर्टीक राती कॉल आयला एकली मातारी तिका जोर म्हळ्यार ब्रिथींग प्रॉब्लेम आसले हांव 1:30 रातीक गेलीं म्हजे उठू पटल्यान मागीर ते 15-20 मिनिट्सान एम्बुलंस आयले आमी ते वचून तांकां लोकेशन धाडले ताचे उपरांत ते आयले हे रातीक 1:30 म्हाका नेक्स्ट डे म्हजे भुरग्यांची फ्रेंड्स आंटी तुका मेल्ल्यांचे तेणी मेळना दिगी मेल्ली मेळना दिगी हांवें सांगले हांव टायमून तूं पळयना जाल्यार मेल्ली कशी मेळची
0: म्हळ्यार
2: तेणें रान न्हे देखून रानांत म्हळ्यार तांणी येताना तांणी आयकल्लें गे तेणें पुरा मेल्ली आसा तें म्हणून हांवें सांगलें म्हाका टायमून तूं कुत्तू ना आम्ही काले म्हणजे आम्ही रातीक ड्रेस करचे खंयच्या टायमार कॉल येतात त्या टायमार इमिडिएट
0: हांव तयार आसलो त्या टायमार कोणी भुरगीं असल्यार आनी विशेष म्हज्या सोशल मिडियार गेल्ले हांवें फेसबुकार ड्युरींग एनी एमर्जंसी प्लीज कॉन्टेक्ट मी म्हूण म्हजे ते धाडला धाकटें कार आसलें पयलींचें कार अशें मस्त पटी गेल्लें आसा आनी एसी आसा म्हणजे म्हाका आजुडास काडून जाय तुवें कोविडा टायमार डॉक्टर मुरळी केशव असो ताणें एक इतल्या भुरग्यांक ताणें हेल्प केलां आंगे एनी टायम एनी मोमेंट आयल्यार तो एसीएस हॉस्पिटलाक हाड पयशे काण घेनासतना सो आय वॉंट टू थँक हीम आज रेडियो सारंगाच्या प्लॅटफॉर्मातून कित्याक की म्हणल्यार कोविडा वेळार एक पावलो डॉक्टर म्हणल्यार तो ताणें मुरळी केशव पिडियाट्रीक भुरग्यांचो डॉक्टर एक अशें म्हणटा आसतना म्हाका एक पास आसलो आमच्या मँगलोर गव्हर्मेंट आमच्या डिस्ट्रिक्ट ऑफिसांतल्यान म्हाका पास दिल्लो मिडियाचो पास आसलो त्या पासाचो बरो फायदो उठोवंक आमकां ते अवकाश जाल्लो पूण पळय ल्हान भुरगीं आसलें म्हाका येता धाडा गोश्यो 2-3 वर्सांचे जाल्यार आमी ट्राय केल्लें आसा अशें म्हणटा आसतना कोविड असो वेळ तुवें तो बऱ्यापणा खातीर
2: वापर इतलें मात न्ही हांवें कोणाक जेवण जाय एका घरा 7 जणांक कोविड जाल्लें तांकां 2 जाणां हॉस्पिटलां पडली 5 जणांक घरांत फ्लॅटांत कोणी दिवची गत ना हांव सकाळीं ब्रेकफास्ट दनपारां जेवण रातीक जेवण तांकां घरा वचून दितालें तें कोविडाची पुरा पेशंट तांच्या घरा भितर वचून दितालें म्हजे वट आयोरा येतालें ते धाडा ती म्हणटाली मॅडम न्ही ओगबेडी ओगबेडी म्हाका जेर लोबोनी सांगलें मिना वसा नाका वयर तूं सकयल ताणें दी म्हणून नवऱ्याक एक्च्युली गोत्तू नातले नवऱ्याक हे पुरा मागीर गोत्तू ताका ताका हांवें तसो मस्त सपोर्ट आसा म्हाका पूण तो भियेता म्हजी बायल भुरगीं सेफ आसाचे त्या टायमार इवन सोरां धरचे टायमार हांव ताका रातीक 9 to 4 o'clock रावचे गोत्तू ना ते पुरा मागीर पेपर आयले उपरांत ताका गोत्तू बट ताणे म्हाका कांय म्हणून तसो मस्त सपोर्ट आसा म्हाका बट तो भियेता कोणी पैसल्ल्यांक ताची बायल भुरगीं सेफ आसाचे म्हणून कोणी किदें जाल्यार आसता पळय वय पूण हांव ते पुरा मतीन धरनासतना हांवें म्हजे काम करचे
0: ओके हांगासर कोविड असो वेळ उतारल्या उपरांत जायत्या रितीची घडिता आमी म्हणटा तुवें विशेश जावन कश्टांत आसल्ल्यांक पुरा तांची हक्कां मेळच्या खातीर वावुरले आसा स्त्रियांक जावंक पुरो विधवींक जावंक पुरो आनी पुरा हाचे विशीं आयले सांगले तुका
2: एक आमचे स्वउद्योग करतले गूड अंगडीचे गूड अंगडी तेरावू म्हणून लास्ट इयर हें केल्लें तुमकां गोत सांगतलो सगळ्यांक कॉर्पोरेशनांत तशें तांच्या हक्का खातीर हांव झुजल्या ताच्या उपरांत सुरत कल्टोल
0: ते व्हडले इन्सिडेंट
2: ते व्हडले इन्सिडेंट हांव 1 month त्या तांचे वट्टू हांव थंय बसल्या सकाळीं ते काडीचे म्हणून ते आमी बसुल्लो तो हे आसा पळय सक्सेस ते एका म्हयन्या भितर ते तेरावू जाले
0: तेरावू जाले
2: वय
0: सुरत कल्टोल
2: सुरत कल्टोल
0: एनआयटीकेट ओके ताच्या फाटल्यान काले बरं काम केलें तुम्ही खाली बसुल्ल्यात मात
2: बसुल्ल्या मात न्ही ते म्हळ्यार ते बसुल्ल्यान ते आमी बसुल्ल्यान ते तेरव तांकां हें जालें म्हळ्यार तांकां लस दिसली सगळ्यां सोशल
0: मिडिया इतल्या ते किलोमिटरा भितर 2 टॉल गेटी आसून
2: ते हांव मुनीर काटी पडला वट्टू ते तांचे वट्टू हांव रावून ते
0: ओके खंयचे बरें जाय समाज एक आमी पार्थ पळोवंक जायना सगळ्यांनी सांगत
2: सांगता
0: हर एक लोकांक ते बेनिफीट आतां पळय आतां ते टॉल गेट आसले टॉल गेट ना म्हळ्यार आतां कोणी म्हणनात तांणी काडले आनी काडले सगळ्यांक कितें एक ऑलमोस्ट एक 50 रुपीज अप एंड डाऊन म्हणटा 100 रुपया त्या कारांच्यांक बसांच्या
2: इमिडिएट येजे माडी आसले तांणी दोन टोल बरी जे पडटले तशेंच हांव ते सक्सेस जालें ते आमी एक म्हयनो बसुल्ल्यान आसा पळय तें आमी करचें कांय ना आमी खाली बसुल्ल्यान तें
0: मुखले खंयचे टॉल गेट काडूंक तुमचे प्रयत्न आसा
2: हांगाचे
0: ब्रह्मरकुटलो
2: ब्रह्मरकुटलेचे ते आतां ऑलरेडी आमी पोर बसुल्ल्या 2 पटी ताच्या उपरांत काडटा म्हणून सांगले दोळ काडून आतां पळयचे आतां मुनीर काडटी पडला उठ्ठो आतां इसार नाता
0: कितें म्हळ्यार टॉल गेटी आसल्यार गोवर्मेंट इनकम पूण ताचे रुल्स प्रकार आसा जे
2: आतां रुल्स प्रकार इतलेच किलोमिटर 60 किलोमीटर अंत
0: एक टोल असा जे पडटा. तर हांगा सर या आम्ही म्हणटा हक्कां खातीर आता मंगळूर आंती जावं पुरो आता परतून गुडंगडी तेरावो आता कर्नाटकांनी
2: जावन आसात
0: फुटपाथाचे जावन जावन आसा पळय फुटपाथाचे जाय जे की त्या मनशां चलोंक कसो जागो जाय पूण थोड्यांनी चड सर्तीक जावन आमी म्हणटा ते सर्तीक रितीचे एनक्रोच केला लोकांक वसोंक तो जागो ना रोडार वसोंक जायना फुटपाथार वसोंक अशें म्हणटा आसतना तांकां थोड्यांक तांकां हे मेळूं नाका लायसन्स आनी काय ट्युशन तुमी काले चिंतला
2: एक्चुली फुटपाथेर तुका ते रोड सायडीक ते वस्तू रांपरा विकतात पळय तांकां येला उडकर नजो कित्याक म्हळ्यार ना जाल्यार लोकांक चलोंक म्हणल्यार जायना कोणाक पळय लायसन्स मेळना गूड अंगडी घालूंक तुका कॉर्पोरेशन लायसन्स मेळना तांणी लास्ट इयर काले केल्ले म्हळ्यार तांचेय काडिल्ले त्या हक्का खातीर आमी झुजल्ले लायसन्स आसुनी तांकां म्हळ्यार थोड्यांक चलोंक जायना तल इम्प्रा गूड अंगडी घालनी
0: तांकां
2: अवकास करून दिल्लो पूण लास्ट टायम काले केलां म्हळ्यार पुरा तांणी काडून उडयल्ले तशें आमी त्या हक्का खातीर आमी झुजल्या कंडिसन फुटपाथेर तुका वस्तू रांगाल निकती जाल्यार तुका लोकांक चलोंक जागो ना ते काडीचेत घटयतना वय ते काडीचेत पण डेली तुका ते गुडंगडी घालून बसतल्यांक काढल्यार तुका कंडीत जावन
0: आणि विशेष जावन पळोवंक जायना मंगळूरांत कोण हांगड फुटपाथार आसता ते मंगळूरचे मनीसच न्ही
2: दुसरे
0: राज्यातून
2: ते इल्लिगल बसचे तांकां कंडीत जावन काडीचे
0: कित्याक हांगा वचून बसना न्ही लायसन्स जाल्ल्यांक मात्र हांगासर आसा मुखल्या दिसांनी कळलें पुरो चॅलेंज दुसरी कळली योजना आसात तुजे कित्याक म्हळ्यार हे फस्ट आमचो आमी म्हणटा घर इम्प्रूव जायचे म्हजे घर जाल्ल्यान म्हजो वाडो म्हजो वाडो जाल्ल्यान म्हजी फिरगस जाल्ल्यान म्हजो गांव जाल्ल्यान म्हजी हळ्ळी जाल्ल्यांस म्हजो या काले म्हणटात जिल्लो म्हजो जिल्लो जाल्ल्यांत म्हजे तशें चिंताप दोनांचे कळलें तुजे एक चिंता
2: बाय हांव आतां जिल्ल्याच्या उद्यार आसा येदूळ राजकीयांत पण म्हाका स्टेट वचचें म्हणून आसा वयर तशें हांवें आतां वेट करचें आतां केदळा उशेत म्हण अवकाश म्हाका केदळा लाबता
0: थंय गेलें जाल्यार वय हांगासर हांगासर आमचे थंय आमच्या एका मंगळुराक बरेपण दिवच्या खातीर तुजो एक एम दवरून तूं आसाय ब्युटिशियन जावन तुज्या वावरांत तुवें कसले पुराय एक कोडू अनुभोग गोड अनुभोग आपणायले
2: ब्युटिशियनांत हांव पयलें म्हजी आतां इतलीं वर्सां जालीं पयलीं हांव पार्लरांत काम करनासलें ताच्या उपरांत हांवें चिंतलें म्हजें एक स्वंत करियत म्हणून ताच्या उपरांत हांवें होम सर्वीस स्टार्ट केलें ताच्या उपरांत हांवें चिंतलें एक म्हजें पार्लर घालया म्हणून पण पार्लर गेले हांवें सगळें ना संजय मुसर बसाचें म्हजी हीं कामां समाज सेवा जावं दी या काँग्रेसाची जावं दी म्हजी खंयची कामां जायनात तशें हांव ती आनी ही दोनी बॅलन्स करना आतां तांतूय म्हाका कामांत हांव खंयचे सोडिना आनी ह्या कामांत हांव सोडिना
0: देखून
2: दोनी बॅलन्स जावन आतां येदोळचे म्हणटा कसा
0: ओके तर हांगासर आतांच्या दिसांनी थोडे म्हणटात ब्युटिशियन जावचे सुलभ न्हय पूण वॉट एवर दे यूज द केमिकल्स जावं पुरो फेशियल जावं पुरो ते मनशाक ताची खातीची सोबाय उचलायता या नानंत पिडा हाडटा म्हूण सांगतात अशें म्हणटना हांगे कॉल येवन आसा पळोवया हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार
3: नमस्कार
0: कोण उलयता
3: जॉन
0: जॉन सर नमस्कार कार्यक्रमाक मुगो असो स्वागत बाय मी ना आसा आमचे सांगता
3: पळयला हांवें आयकत आसा बरें खुशी जाली मीना बाय एक रेडियो सरांगा रडल्याक
0: ओके
3: बरें शी डिजर्व्स
0: ओय
3: तशें म्हणटना म्हाका तिच्या कडेन उलया म्हणून
0: खंडीत खंडीत आमचे सांगत आसा उलय उलय आसा
3: मीना बाय तुमकां आमी शुभासकी म्हणटा
2: देव बरें करूंक जॉन
3: उल्हास पाटील हांव कित्याक म्हळ्यार रोशन हांवें मस्त जाणांक आमी आमच्या समाजान पळयता स्त्रियां पैकी जाल्यार आमची घरा भितर तर आमची चिंता आपसोड तांतल्या तातूंत समाजांत येवन समाजा मुखी काम करचें त्या स्त्रियां तावन कंडीस जावन बाय खुशाची गजाल आनी वय आतां मीनाबाईचें वडलो तुमी आयकता सांगता डिस्कशन आयकता तें आसा बरें तें कोवीड आतां जाल्लें जावं पुरो ताच्या उपरांत हेर शेतांत तिचो वावर अगणीत आसा आनी ती हांवें म्हणचे एक दुसऱ्या हेरांक एक मॉडल म्हणयात कित्याक म्हळ्यार
0: प्रेरण
3: हय प्रेरण ती कित्याक म्हळ्यार मीनाबाई सदां एक होम मेकर हाऊस मेकर सोशल वर्कर पॉलिटिकल लिडर असं म्हणटा असताना विभिन्न तिच्याकडे देवान दिले टॅलेंट असतात
0: युटिलाइज केली ती
3: मिना बाई ते बऱ्यांक तूं यूज करना जाय तुजे टॅलंट आनी जशे तुजी आशा आसा तुवें आनीकी वयल्या पोंडाक पोंचांत दुबाव ना प्रत्येक दारान तुज्यान धैर्य इल्लेशें मेसवाचें जाल्लें कित्याक म्हळ्यार तें स्टेप काडूंक इवन आतां कोविडाचो विशय येत आसतना असले ती एक वावर आमी केल्लो आमच्या मिलार एक्झाम्पल इस्कॉलाच्या ग्रावंडार एक 600 जण आसले 600 थंय जर लेबरर्स आसले 600 लेबरर्स तांकां फीड करचे आनी काम आमी एक हातीन घेतले तांकां म्हळ्यार ह्या गांवांत आनी एका गांवांक धाडचे ते एक्सपिरियन्स म्हाका आशिल्ल्यान हांवें म्हणचे एक तराचे म्हळ्यार कोवीड म्हळ्यार खालें म्हणून कश्ट पळोवंक सगळ्यांक गोत्तू नातलो म्हणजे ते समजा नातलो विशय भिरांत त्या भिरांत मध्ये हाका एक देर करून येवचे आनी हेरांच्या थंय निजायक बरो हुस्को म्हणून हांव म्हाका बघता आमच्या जिवाची पर्वा करनासतना

0: उलयतलो कित्याक म्हळ्यार हरेक प्रोफेशनांत कितें तरी बरें आसा इल्लेशें भिरांतेचें आसा हाचे विशीं तूं खालें म्हणटा तुजी एक पद्दती कशी आसा तुवें खालें वापरचें
1: कस्टमर सेय सारतात फेशियल किंचे बरो आसात म्हणून पूण हांवें सजेस्ट करचें फ्रेश फ्रुटाचें फेशियल कित्याक म्हळ्यार तातूंत कॅमिकल ना आनी ते पुरा स्कीन टायपाक सूट जाता आनी तातूंत ग्लोय बरो येता पुरा मिक्स फ्रूट या वेजिटेबल्स जाता कॅरट क्युकंबर ते ग्रायंड करून ते फेसाक
0: ग्रत
1: करून सम दे आस्क फॉर द गोल्ड फेशियल दॅट इज रेडीमेड दॅट आय कॅनॉट
0: पण
1: हांव सजेशन दिता
0: तांकां सायड इफेक्ट्स आसात
1: हे तुका नॅचरल थोड्यांक म्हळ्यार मस्त एलर्जी स्कीन ऑयली स्कीन पिंपल स्कीन आनी पुरो आसता तांक अर्ले फ्रेश फ्रुटाचे या वेजिटेबलाचे फेशियल केल्यार मच मच बेटर
0: ओके
1: एलर्जीक जायना
0: तुका एक मेसेज आयल्या हांगासर नमस्ते स्वार्थविल्लदे समाजद ऐळिगेगागि श्रमिसुव निम्म सेवे ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರೇರಣೆ ನಿಮ್ಮ ಕರುಣೆಯ ಕೈಗಳು ಸಮಾಜದ ಆಸ್ತಿಯಾಗಲಿ ನಿಮಗೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳು ಪೂರ್ಣಿಮಾ ಸಾಲೆ ತೋರ್ತ ಮೆಸೇಜ್ ಸೊ ಪೂರ್ಣಿಮಾ ಮೇಡಮ್ ಅವರೇ ತಮಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಶುಭ ಸಂದೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಅಭಿವಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ತರ್ಮುಗಜನ